FM 105.4 मेगाहर्ट्झचे तुमच्या सांगतान असा भक्ती संगीताची कार्यावर पुष्पांजली आणि आता वेळ झाला निमाण्याकडे देशभक्ती गीत ऐकपाचो ऐकूया.

यशली भक्ती संगीत चिकाऱ्यावर पुष्पांजली एफ एम रेनबो सेवा 105.4 मेगाहर्ट्ज बरोबर 6:30 जातात. काय खिणा भितरच ऐकूंक रावात कोकणीतल्यान मुखेल खबरो सांगता राजश्री कामत.

नमस्कार, राजश्री कामत आणि सत्कार मुखेल खबरो. गोय सरकार टाटा पॉवराक राज्यात वीज वाटपाक दिवचो ना. राज्यातल्या देशातली एक बरी वीज वितरण मुळावी बांदावळ आसा अशें राज्याचे वीजमंत्री सुदीन ढवळीकर हांणी सांगलां. स्वामी विवेकानंद पुण्यतिथीच्या निमतान साखळेच्या इतिहासीक किल्ल्याच्या सुवातेर साखळे शार आनी किल्ल्याचो इतिहास ह्या विशयाचेर नामनेचे इतिहास संशोधक राजेंद्र केरकार हांची उलोवपाची कार्यावळ जाली. नवी दिल्लीत जाल्या एका उच्चस्तरीय बसकेंत गृहमंत्री अमित शाह आनी कोळसो आनी खाण मंत्री जी किशन रेड्डी आनी कोळशाची अवैध खाणकाम आनी चोरीच्या परिस्थितीचो आढावो घेतलो. भारतीय नौदळाचे नौकानयन प्रशिक्षण जहाज आयएनएस सुदर्शनी युनायटेड स्टेट्स इंटरनॅशनल नेव्हल रिव्ह्यू 250 आनी सेलफोर्थ 250 सुवाळ्यात भारताचे प्रतिनिधित्व करपाक न्यूयॉर्क बंदरात दाखल जाला. येवपी विधानसभा वेंचणुकेच्या फाटभुंयेर भारतीय जनता पक्ष आनी घटमूट करपाच्या हेतान कार्यकर्त्यांनी धारगळी संयुक्त बसका घेतली. गोंय सरकार गोंयच्या नोंदणीकृत वारकरी दिंडी खातीर आधार येवजण चालीक लावपाचो आसा. गोंयच्या द्रवीड ब्राह्मण संघान श्री विजयदुर्गा देवस्थान केरी फोंड्या हांगा व्हडा उमेदीन गोंयच्या ब्राह्मण उद्देजीक आनी वेवसायिकांक एकठांय हाडपाच्या हेतान सक्षम नांवाचे बिझनस नेटवर्क सुरू केले. भारतीय हवामान खात्यान उत्तर आनी दक्षिण गोंय जिल्ह्या खातीर 5 ते 9 जुलय मेरेन येलो अलर्ट जारी केला. ही आशिल्ल्यो काय मुखेल खबरो.

आकाशवाणी पणजी 105.4 मेगाहर्ट्झाचेर तुम्ही ऐकतात FM रेनबो. शास्त्रीय संगीताच्या कार्यावेळीन तुमकां सगळ्यांक मायेमोगाचो नमस्कार. ऐकूया महम्मद दिलशद खान हांच्या गायनान राग गुजरी तोडी आणि निमाण्या कडेन तुमकां मिश्र भैरवी

ऐक पेनो हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या कार्यावळीत तुम्ही ऐकतात महम्मद दिलशाद खान यांचे गायन होरा गशिलो कुश्ती तोडी आणि आता मिश्र भैरवी.

0: राजेंद्र नायकांचं आवाज आशिल्लो आणि रचना आशिल्ली डॉक्टर शकुंतला भरणे यांची. नमस्कार गोवा कार्यावळीन मुखार सरतना आता ऐकूया आयचो दिनविशेष.
1: दिनविशेष

0: आईचं दिनविशेष निघतंच तुम्ही ऐकलं. तुमच्या सांगत्यानुसार नमस्कार गोवा ही कार्यावळ काय खिणा भितरच बरोबर 7:25 ऐकूंक रवात प्रादेशिक खबरो.
1: कलात्म गोय आयकात म्हादय चॅनलार दर सोमारा सकाळी 7:45
2: जाल्यार ब्रेस्तारा सांजेच्या 8:15
3: कलात्म गोय गोयच्या प्रयोगजीवी कलांची वेगवेगळी तासां मांडपी ही वळेरी
1: सांगाता गोयच्या लोककलेच्या ज्येष्ठ अभ्यासकांची मतां.
4: गोयच्या लोकपरंपरेत मेळपी नाटक संगीत आणि नाच हे जे वेगवेगळे कला प्रकार असतात हे आम्ही समजून घेऊपा जाय आणि सांभाळपाचा यत्न करूंक जाय.
1: कलात्म गोय वळेरी घेऊन येता डॉक्टर साईश देशपांडे.
3: कलात्म गोय
2: ऐकूंक रावात ही वळेरी दर सोमारा सकाळच्या सभेंत 7:45 जाल्यार दर बिरेस्तारा सांजेच्या सभेंत 8:15 आकाशवाणीच्या पणजी केंद्रावयल्यान
3: कलात्म गोय.

नमस्कार, आकाशवाणी पणजीच्या प्रादेशीक खबरां विभागावरवी राजश्री कामत तुमकां प्रादेशीक खबरो दिता. येवपी विधानसभा वेंचणुकेच्या फाटभुंयेर भारतीय जनता पक्ष आनीक घटमूट करपाच्या हेतान भाजपा कार्यकर्त्यांची संयुक्त बसका धारगळी जाली. फाटल्या वेंचणुकेंत पक्षापासून पयस आशिल्ल्या वरिश्ठ कार्यकर्त्यांक परतून हाडून पक्षाची संघटना चड बळिश्ठ करपाचो बसकेंत भर दिलो. ह्या वेळार हाजीर आशिल्ल्या वरिश्ठ तरणाटे आनी बायलां कार्यकर्त्यांनी पेडणे मतदारसंघात येवपी विधानसभा वेंचणुकेंत भाजपाचे कमळ परतून फुलोवपाचो संकल्प केलो. गोंय सरकार टाटा पॉवराक राज्यांत वीज वाटपाक दिवचो ना, कारण गोंयांत पयलींच देशांतली एक बरी वीज वितरण मुळावी बांदावळ आसा अशें राज्याचे वीज मंत्री सुदीन ढवळीकार हांणी सांगलां. वीज वाटपा संबंधीत खंयच्याय कामाक टाटा पॉवराक नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट दिवचें न्हय अशें आवाहन ढवळीकारान सगळ्या नगरपालिका आनी ग्रामपंचायतींक केलां. राज्य सरकाराची पूर्व परवानगी घेनासतना ह्या कंपनीन थेट थळाव्या संस्थांकडेन संपर्क साधलो. ही कारवाय अयोग्य अशें म्हणत तांणी कंपनीचेर आरोप केलो. सरकाराची भूमिका सांगतना मंत्री ढवळीकार हांणी सांगलें की गोंयांतली सध्याची वीज वितरण पद्दत कार्यक्षम आनी राज्याची गरज भागोवपाक सक्षम आसा. देखून ह्या क्षेत्रांत खासगी वितरकाची गरज ना. गोंयांत मोटरसायकल सेवे खातीर म्हजे ड्रायव्हर एप सेवेचो आयज सावन शुभारंभ जाता. मोटरसायकल पायलट संघटनेन ग्रेसफूल गोवा सुपर एप लिमिटेड आनी येरादारी संचालनालयाच्या जोडपालवान हे एप सुरू केला. आयज सकाळी मिनेझीस ब्रागांझा सभाघरात ह्या एपाचो शुभारंभ जातलो. गोंयच्या खंयच्या वाठारांत आशिल्ल्या लोकांक ह्या एपावरवी मोटरसायकल बूक करपाक मेळटली. मुखेलमंत्री दत्त प्रमोद सावंत, येरादारी मंत्री मोविंद गुदिन्हो तशेंच हेर अधिकारी कार्यावळीक हजर आसतले. गोवा सुपर एप प्रायव्हेट लिमिटेड हांणी हो एप तयार केला. रेंट कार गाडयांक परवाने दिवपा सयत येरादारी नेमांच्या कारवाईचेर चर्चा करून निर्णय घेवपा खातीर सोमारा येरादारी खात्याची म्हत्वाची बसका जातली. येरादारी मंत्री मोविंद गुदिन्हो हांच्या फुडारपणा खाला ही बसका जातली. सरकारान फाटल्या 2 वर्सात एआय रेंट कारीक परवानो दिवं ना. बेरोजगारी खातीर रेंट कारीक परवानगी दिवचे काय ना हे विशींचो निर्णय जातलो. दिसान दीस अपघातांचे प्रमाण वाडत आसा. अपघातांचे नियंत्रण दवरपा खातीर येरादारी नेमाची कारवाय खरपणान करपाचो निर्णय जाला. गोंयांत 26 सुवातांचेर एआय कॅमेरा बसयल्यात. गोंयांतल्या कांय सुवातांचेर एआय कॅमेरावरवी तालाव दिवपाची कारवाई जातली. ही कारवाय 15 जुलयासावन सुरू करपाचो प्रस्ताव आसा. हे बसकेंत एआय कॅमेरा सयत रेंट कार विशीं निर्णय जातलो. येरादारी नेमाची कारवाय खरपणान करपा विशीं येरादारी पुलीस तशेंच भौशीक बांदकाम खात्या कडेन समन्वय साधतले. पंढरपूरची वारी ही शेकड्यांनी वर्सां पोरणी

उदित नारायण आणि कविता कृष्णमूर्ती यांचा आवाज निघतोच तुम्ही ऐकलो. संगीतकार आशिले जतीन ललित आणि गीतकार मजरू सुलतानपुरी.

0: चवणी जनावरांची चाल हे सगळे खूप आकर्षक अशा पद्धतीने सादर जाता. नागरी जीवनशैलींत लेगीत फुगड्यांचे वेगवेगळे प्रकार नोंद झाल्यात. हे प्रकार मंगळागौर, ललिता पंचमी वा महालक्ष्मी पूजना वेळा खेळतात. देखीक झिम्मा, पिंगा. काय कुटुंबांनी नागपंचमी दिसाई घरांत फुगड्यो खेळपाची प्रथा असा. ज्येष्ठ अभ्यासक श्री विनायक खेडेकर आपल्या लोकसरिता हे पुस्तकांत नागरी आणि ग्रामीण अशा वट्ट 27 प्रकारच्या फुगड्यांची नोंद करतात, जातून गोयच्यो निजाच्यो अशो 8 तरांच्यो पारंपारिक फुगड्यो असतात. फुगड्यांच्या काय प्रकाराविषयी सांगताना अभ्यासक प्राध्यापक पूर्णिमा केरकर म्हणतात,
1: फुगड्यांचे जायते प्रकार आमकां पळोवपाक मेळटा. ग्रामीण भागातल्या बायल मनशाचे जीवन निसर्गाकडे लागी असले, कुटुंब, समाज, नाती गोती, प्राणी पक्षी हांचे प्रतिबिंब आसपी 100 परस चड असे फुगडीचे प्रकार आमकां दिसता. पूण ते नेमके कितले आसात हे आम्ही सांगूंक शकना. पूण बस फुगडी, फेर फुगडी, एणीची फुगडी, बेबूक फुगडी, जिम्मा, अक्काबाईचा कोंबडा, जिनोळी, झेमाडो, उभी फुगडी, आडवी फुगडी, मोरुलो असे जायते प्रकार आमकां दिश्टी पडटा. तसेच आदिवासी समाज असा, धनगर समाज असा आणि हेरूय समाज असा, त्या समाजाच्या फुगड्यांनी सुद्धा वेगवेगळे प्रकार आमकां दिसतात. ह्या समाजांची जी फुगडीची परंपरा असा, तांची वेशभूषा आणि त्यांचे हावभाव असतात किंवा पदन्यास असतात, गीता गावपाची तांची पद्धत असा, हातूनही आमकां विविधताय दिश्टी पडटा.
2: सासू म्हणे तर चटणी वाटो, सासू म्हणे तर चटणी वाटो, सासू म्हणे तर

0: मोटी बाकरी गोड गे,
1: मोटी बाकरी गोड गे,
0: जायचं पडलो जोड गे,
1: जायचं पडलो जोड गे।
2: ख्रिस्ती धर्म आपणायल्या उपरांत लेगीत कष्टकरी समाजांत बायलां मदीं ह्यो फुगड्यो तिगून उरल्यो। अजूनय उत्सवा वेळार, सणा परबा वेळार त्यो मांडार सादर जातात, खासा करून कुणबी समाजांत।

इष्टांनो, उत्साह, ऊर्जा आणि चैतन्य युक्त अशी ही फुगडी. ही लहोलहो बदलपाक लागल्या आणि आधुनिक जीवन पद्धतीतले रंग घेऊन वेगळ्या रूपांत मांडार तसेच माचेर पावल्या. जे मेरेन बायलांक तांचे जीवित चित्र, अणभव आणि जीवनशैलीचे पडबिंब ह्या अशा नृत्य आणि गायनाच्या वांगडा कलात्म पद्धतीन मांडपाची इच्छा असा, ते मेरेन ह्यो नाट्यात्म फुगड्यो जीवित उरतल्यो आणि धालोत्सव तसेच हेर उत्सवा वेळार रंगतल्यो हातूंत दुबाव ना.

0: एक किलो कशेची शे दोन मोरा इंगळे
1: आयकबनो कलात्मक गोय है वळेरीचो हो आशिलो आयचो वाटो
2: उत्सवी फुगड्यो
1: गोयच्या लोक तशेच पारंपारिक प्रयोगजीवी कलांविषयी म्हळ्यारूच गोवन फोक एंड ट्रेडिशनल परफॉर्मिंग आर्ट्स हांचे विशीं अधिक माहिती करून घेवपाक आयकूंक रावात फुडले सप्तकांत हेच दिसा आकाशवाणीच्या पणजी केंद्रा वयल्यान ही कार्यावळ कलात्मक गोय आणि ह्या कलात्मक गोयच्या भोवणेर तुमचे वांगडा आसतलो हांव डॉक्टर साईश देशपांडे नमस्कार
2: गोंयच्या लोक तशेंच पारंपारीक प्रयोगजिवी कला प्रकारांचेर नदर घालपी कार्यावळ कलात्मक गोंय तुमी निकतीच आयकली संशोधन लेखन आनी प्रस्तुती डॉ साईश देशपांडे हांची आशिल्ली ही आकाशवाणी पणजी केंद्राची निर्मिती

आकाशवाणी पणजी 105.4 मेगाहर्ट्झाचेर तुम्ही ऐकतात एफ एम रेनबो. सकाळचे बरोबर 8:15 आणि 45 सेकंद जातात. कातारांच्या कार्यावळीन तुमका सगळ्यांक मायामोगाचो योगकार.

योगाच्या अभ्यासक सांगतात, योग हो जितले बेगीन दैनंदिन जीवनाचो भाग जाता तितलो ताजे पसून मेळपी लाभ हो अधिक असता. तुम्ही कितली जगली हाजे परस तुम्ही कितली निरोगी आयुष्य जगली हाका चड महत्व हांगा येता. आणि म्हणूनच आहार विहारा बरोबर योग या गजालीक आम्ही चड महत्व दिवप हे खूप खूप गरजेचे जावन असा असे आमचे योग अभ्यासक आमका सांगतात.

ऐकवेणू सदाभर कार्यावळीन फकिरा या फिल्मातले हे गीत आशिले किशोर कुमार आणि लता मंगेशकरांचा आवाज आशिलो. संगीतकार आणि गीतकार आशिले रवींद्र जैन.

सदाबहार ही कार्यक्रम सांगताना सा FM रेनबो सीबी वरील 105.4 मेगाहर्ट्झ सकाळचा वेळ बरोबर 9 जाऊन 22 मिनिटं जातात. बैराख्या फिल्मातले निघतेच तुम्ही गीत ऐकले. लता मंगेशकरांचा आवाज आशिल्लो, आनंद बक्षी यांची रचना आणि कल्याणजी आनंदजी यांचे संगीत.

ऐकपैन ओ दोरी आय फिल्मातलं गीत निघतेस तुम्ही ऐकले. अनुराधा पौडवाल आणि भूपिंदर सिंग हांचा आवाज आशिल्लो आणि संगीत दिल्ले जयदेव हांणी.

सदाबहार कराव्यान निघतोसो आवाज तुम्ही ऐकलो मोहम्मद रफी आणि लता मंगेशकरांचो दिल तेरा दिवाना ह्या फिल्मातले हे गीत आशिल्लें.

आकाशवाणी पणजी 105.4 मेगाहर्ट्झवरून तुम्ही ऐकत आहात FM रेनबो मराठी गीतांच्या कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत.

श्रोतेहो, डोळे मिटून देवाचे ध्यान करणे म्हणजे केवळ बाह्य जगाचा विसर पडणे नव्हे, तर आपल्या अंतर्मनातील विचारांना शांत करून ईश्वराशी एकरूप होणे होय.

सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीर राष्ट्रीय पुरस्कार 2026 खातीर अर्ज आमंत्रित करता. भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयान वर्ष 2026 दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीरच्या राष्ट्रीय पुरस्कारांखातीर ऑनलाईन अर्ज स्वीकारूंक राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in सुरू केला. दिव्यांग व्यक्तीच्या आंतरराष्ट्रीय दिसाच्या निमतान दर वर्षा 3 डिसेंबर हे दिसा प्रतिष्ठेचे नागरी पुरस्कार भेटयतात. दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरण आणि आसपावा खातीर केल्ल्या आगळ्या वेगळ्या यत्नांखातीर आणि मोलादीक योगदानाखातीर दिव्यांग व्यक्ती आणि संस्थांचो भोवमान करतात. सर्वसमावेशक वाटेकारपणाक उमेद दिवप आणि शिक्षण, रोजगार, नवो उपक्रम, समाजसेवा तशेंच सुलभताय अशा विंगड क्षेत्रांतली व्हड कर्तृत्वां मुखार हाडप आणि दिव्यांग व्यक्तींक समाजाच्या मुखेल प्रवाहांत हाडपाक गती दिवप हो या पुरस्कारां फाटलो उद्देश आसा. ऑनलायन नामनिर्देशन प्रक्रिया 15 मे 2026 सावन सुरू जाल्या आणि ती 31 जुलै 2026 मेरेन चालू उरतली. नामनिर्देशन फकत राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in हाचे वरवीच स्वीकारतले. परत एकदा ऐकात www.awards.gov.in हाचे वरवीच स्वीकारतले. सविस्तर मार्गदर्शक तत्वां खात्याच्या संकेतस्थळार उपलब्ध असात. संकेतस्थळ www.depwd.gov.in. परत एकदा ऐकात www.depwd.gov.in. निमाणी तारीख 31 जुलै 2026.

श्रोते आपल्यासोबत आहे मराठी गीतांचा कार्यक्रम. पावसाळा आणि विचारांचे नाते खूप जुने आहे. पावसाच्या प्रत्येक थेंबासोबत मनात अनेक आठवणी, भावना आणि खोल विचार अगदी अलगद जागे होतात. पाऊस आणि आठवण या दोघांचे घट्ट नाते आहे. फरक इतकाच की पाऊस शरीराला भिजवतो आणि आठवणी या मनाला. पावसाचा प्रत्येक थेंब सांगून जातो, संयम ठेवा, वेळ आल्यावर कोरडी जमीन हवी, हिरवीगार होते.

कुणी नाही तरी येथे कशी वाजती पैंजणे, कुणी नाही तरी येथे कशी वाजती पैंजणे, अशी चांदण चाहूल पुण्या पाऊलांचे देणे, अशी चांदण चाहूल पुण्या पाऊलांचे

0: स्वप्न हे हे भंगून जाईल स्वप्न आता घालू कपाटीत लटणं आता घालू कपाटीत लटणं
1: नको ग मने तू

FM रेनबो सेवा 105.4 मेगाहर्ट्ज। कार्यक्रमाच्या शेवटी हा स्वर होता सुरेश वाडकर यांचा। आता बरोबर 11 वाजता दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या हिंदीतून बातम्या आम्ही संक्षेपित करीत आहोत।

कार्यावळ फुडें व्हरतना आतां ऐकुया बिंदिया वस्त नायक हांच्या आवाजांत दोतोर मनोहरराय सरदेसाय हांची ही गीतरचना.

0: कामा वयली दगदग, ट्रॅफिकीतलो बोवाळ, घरा पावपाचो हुस्को तुमकां सतयता आसत जाल्यार डोंट वरी माय फ्रेंड. पुराय दिसाची थकाय पयस करपाक तुमची आमची सांज फुलोवपाक आकाशवाणी पणजी केंद्राचो एफ एम रेनबो चॅनल घेवन येता रेनबो सांज. दर दिसा सांज वेळा 6:05 ते 7:05 मजगती रेनबो सांज फकत 105.4 MHz रेनबो सांज.
1: तुम्ही ऐकतात हिंदुस्थानी शैलीच्या आधारित हे कोकणी गीतांची कार्यावळ. कार्यावळ पुढे वर्तना ऐकूया. सोयरू वर्दे हांची ही गीतरचना, गायल्या आशा भोसले हांनी.

तुम्ही ऐकतात सुंदर अशी ही गीता 105.4 मेगाहर्ट्झाचेर FM रेनबो सेवेवरवी. आता 11 वरां जावन 30 मिनटां जाल्लीं आसा. कार्यावळीन घेवया हो ल्हानसोच विसव.

सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीर राष्ट्रीय पुरस्कार 2026 खातीर अर्ज आमंत्रित करता. भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयान वर्स 2026 दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीरच्या राष्ट्रीय पुरस्कारांखातीर ऑनलाईन अर्ज स्वीकारूंक राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in सुरू केला. दिव्यांग व्यक्तीच्या आंतरराष्ट्रीय दिसाच्या निमतान दरवर्सा 3 डिसेंबर हे दिसा प्रतिष्ठेचे नागरी पुरस्कार भेटयतात. दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरण आणि आसपावाखातीर केल्ल्या आगळ्या वेगळ्या यत्नांखातीर आणि मोलादीक योगदानाखातीर दिव्यांग व्यक्ती आणि संस्थांचो भोवमान करतात. सर्वसमावेशक वाटेकारपणाक उमेद दिवप आणि शिक्षण, रोजगार, नवो उपक्रम, समाजसेवा तशेंच सुलभताय अशा विंगड क्षेत्रांतली व्हड कर्तृत्वां मुखार हाडप आणि दिव्यांग व्यक्तींक समाजाच्या मुखेल प्रवाहांत हाडपाक गती दिवप हो

0: पुरस्कारां फाटलो उद्देश आसा. ऑनलायन नामनिर्देशन प्रक्रिया 15 मे 2026 सावन सुरू जाल्या आनी ती 31 जुलय 2026 मेरेन चालू उरतली. नामनिर्देशन फकत राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in हाचे वरवींच स्विकारतले. परत एकदां आयकात www.awards.gov.in हाचे वरवींच स्विकारतले. सविस्तर मार्गदर्शक तत्वां खात्याच्या संकेतस्थळार उपलब्ध आसात. संकेतस्थळ www.depwd.gov.in. परत एकदा ऐकात www.depwd.gov.in. निमाणी तारीख 31 जुलय 2026.
1: सुगम संगीताची कार्यावळ फुडें व्हरतना आता ऐकुया मुकेश गटवाल हांच्या आवाजांत सारिका नायक हांची ही गीतरचना.

रुपरेषा सांगून जातकच ऐकून रवात हिंदी फिल्मी गीतांची कार्यावळ चित्ररंजन. 12:30 कोकणीतल्यान मुखेल खबरो आसतल्यो आनी उपरांत 12:32 चित्ररंजन ही कार्यावळ. 1 हिंदीतल्यान खबरो आमी दिल्ली केंद्रावेल्यान संक्षिपीत करतली. 1:05 कोकणी गीतांची कार्यावळ कातारां. 1:30 कोकणीतल्यान मुखेल खबरो आनी उपरांत कातारां. 2 भक्ती गीते. 2:30 कोकणीतल्यान मुखेल खबरो आसतल्यो. 2:32 पश्चिमी संगीताच्या कार्यावळीन सुरवेक आयकात ज्युक बॉक्स ही कार्यावळ. 3 आरजेस चॉयस. 3:28 एकूण रवात कोकणीतल्यान मुखेल खबरो. 3:30 प्रायोजित कार्यावळ उमंग. 4 हिंदीतल्यान खबरो आमी दिल्ली केंद्रावेल्यान संक्षिपीत करतली. 4:05 आयकूंक रवात तुमच्या मागणीच्या पश्चिमी संगीताची कार्यावळ. 4:58 कोकणीतल्यान मुखेल खबरो आणि परतून 5 तुमच्या मागणी गीतांची कार्यावळ.

सांजवेळा 5:30 करेवळींची रूपरेषा, 5:35 मराठी चित्रपट संगीत, 5:58 कोकणीतल्यान मुखेल खबरो आसतल्यो, 6:00 हिंदीतल्यान खबरो, ज्यो आमी दिल्ली केंद्रावेल्यान सहक्षेपीत करतली. 6:05 आयकूंक रवात रेनबो सांज ही कार्यावळ. 6:30 कोकणीतल्यान राष्ट्रीय खबरो, 6:35 रेनबो सांज ही कार्यावळ. 6:58 कोकणीतल्यान मुखेल खबरो, 7:00 रेनबो सांज ही कार्यावळ. 7:05 इंग्लिशीतल्यान खबरो आमी दिल्ली केंद्रावेल्यान सहक्षेपीत करतली. 7:10 आयकूंक रवात बॉलिवूड संगीत सफर ही कार्यावळ. 7:20 प्रादेशीक खबरो, 7:45 बॉलिवूड संगीत सफर ही कार्यावळ. 7:58 कोकणीतल्यान मुखेल खबरो, 8:00 कातारां. 8:30 सदाबहार ही पोन्न्या हिंदी फिल्मी गीतांची कार्यावळ आसतली. News@9 आमी दिल्ली केंद्रावेल्यान सहक्षेपीत करतली. 9:15 पश्चिमी संगीताच्या कार्यावळीन सुरवेक आयकात यस्टरडे वन्स मोर ही कार्यावळ. 10:00 हिंदीतल्यान खबरो, तशेंच 10:05 आरजेस चॉईस ही कार्यावळ. 11:05 इंग्लिशीतल्यान खबरो आसतल्यो. 11:10 जॅझ टायम. तशेंच रातच्या 12:00 हिंदीतल्यान खबरो आमी दिल्ली केंद्रावेल्यान सहक्षेपीत करतली. आनी आयकुपेनो जॅझ टायम ही कार्यावळ 11:10 आनी 12:00 हिंदीतल्यान खबरो, आनी 12:05 आमची निमणी सभा सोंपतली. ही आशिल्ली एक नदर. आमी ह्या उपरांत ज्यो कार्यावळी तुमच्या खातीर घेवन येतले त्या कार्यावळींचेर आमच्यो तरेकवार कार्यावळी ऐकत रावात 105.4 MHz-चेर FM रेनबो सेवेवरवीं.

0: सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीर राष्ट्रीय पुरस्कार 2026 खातीर अर्ज आमंत्रित करता. भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयान वर्ष 2026 दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीरच्या राष्ट्रीय पुरस्कारांखातीर ऑनलाईन अर्ज स्वीकारूंक राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in सुरू केला. दिव्यांग व्यक्तीच्या आंतरराष्ट्रीय दिसाच्या निमतान दर वर्षा 3 डिसेंबर हे दिसा प्रतिष्ठेचे नागरी पुरस्कार भेटयतात. दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरण आणि आसपावा खातीर केल्ल्या आगळ्या वेगळ्या यत्नांखातीर आणि मोलादीक योगदानाखातीर दिव्यांग व्यक्ती आणि संस्थांचो भोवमान करतात. सर्वसमावेशक वाटेकारपणाक उमेद दिवप आणि शिक्षण, रोजगार, नवो उपक्रम, समाजसेवा तशेंच सुलभताय अशा विंगड क्षेत्रांतली व्हड कर्तृत्वां मुखार हाडप आणि दिव्यांग व्यक्तींक समाजाच्या मुखेल प्रवाहांत हाडपाक गती दिवप हो या पुरस्कारांफाटलो उद्देश आसा. ऑनलायन नामनिर्देशन प्रक्रिया 15 मे 2026 सावन सुरू जाल्या आणि ती 31 जुलै 2026 मेरेन चालू उरतली. नामनिर्देशन फकत राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in हाचे वरवीच स्वीकारतले. परत एकदा ऐकात www.awards.gov.in हाचे वरवीच स्वीकारतले. सविस्तर मार्गदर्शक तत्वां खात्याच्या संकेतस्थळार उपलब्ध असतात. संकेतस्थळ www.depwd.gov.in. परत एकदा ऐकात www.depwd.gov.in. निमाणी तारीख 31 जुलै 2026.
1: बारा वरां जावन 30 मिनटां जाल्लीं आसा. आयकुया कोंकणींतल्यान मुखेल खबरो.

चित्ररंजन कार्यावळ पुढे वर्तना ऐकूया. सोनू निगम आणि श्रेया घोषाल यांच्या आवाजात टॉयलेट एक प्रेमकथा या फिल्मातलं हे गीत, संगीतबद्ध केला विकी प्रसाद ह्यांनी.

कातरांची कार्यावळ पुढे वर्तना ऐकूया नाजारेत आणि आयरिन ह्यांचो हो आवाज मोगा खातीर ह्या गीताक.

0: कार्यालय दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणा खातीर राष्ट्रीय पुरस्कार 2026 खातीर अर्ज आमंत्रित करता. भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयान वर्ष 2026 दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणा खातीरच्या राष्ट्रीय पुरस्कारां खातीर ऑनलाईन अर्ज स्वीकारूंक राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in सुरू केला. दिव्यांग व्यक्तीच्या आंतरराष्ट्रीय दिसाच्या निमतान दर वर्षा 3 डिसेंबर हे दिसा प्रतिष्ठेचे नागरी पुरस्कार भेटयतात. दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरण आणि आसपावा खातीर केल्ल्या आगळ्या वेगळ्या यत्नांखातीर आणि मोलादीक योगदानाखातीर दिव्यांग व्यक्ती आणि संस्थांचो भोवमान करतात. सर्वसमावेशक वाटेकारपणाक उमेद दिवप आणि शिक्षण, रोजगार, नवो उपक्रम, समाजसेवा तसेच सुलभताय अशा विंगड क्षेत्रांतली व्हड कर्तृत्वां मुखार हाडप आणि दिव्यांग व्यक्तींक समाजाच्या मुखेल प्रवाहांत हाडपाक गती दिवप हो या पुरस्कारां फाटलो उद्देश असा. ऑनलाईन नामनिर्देशन प्रक्रिया 15 मे 2026 सावन सुरू झाल्या आणि ती 31 जुलै 2026 मेरेन चालू उरतली. नामनिर्देशन फकत राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in हाचे वरवीच स्वीकारतले. परत एकदा ऐकात www.awards.gov.in हाचे वरवीच स्वीकारतले. सविस्तर मार्गदर्शक तत्वां खात्याच्या संकेतस्थळार उपलब्ध असात. संकेतस्थळ www.depwd.gov.in. परत एकदा ऐकात www.depwd.gov.in. निमाणी तारीख 31 जुलै 2026.
1: ही असा FM रेनबो सेवा. ऐकूया कोकणीतल्या मुखेल खबरो.

कात्यायनची कार्यावळ पुढे वर्तना ऐकूया. यू आर माय सोनिया हे गीत लॉना आणि एच ब्रिटन यांच्या आवाजात.

निकतेच तुम्ही ऐकले नोकरे हे गीत, आणि इथल्यान आमची आईची कातरांची कार्यावळ आता हांगाच सोंपता. दनपारची 2 वरां जाल्ली आसा, आमची मुखावेली कार्यावळ कांय खिणातच.

आकाशवाणी पणजी केंद्राची हे FM रेनबो सेवा श्रोते हो, भक्तिगीतांच्या कार्यक्रमात सर्वांचं मनपूर्वक स्वागत. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेली ही भक्तिरचना.

0: श्रोते हो,
1: नुकतीच आपण ऐकलेत संत नामदेव यांची ही भक्तिरचना. संगीतबद्ध केली होती श्रीनिवास खळे आणि अनिल मोहिले यांनी. यानंतर ऐकूया किशोरी आमोणकर यांचा हा स्वर. भक्तिरचना संत एकनाथ यांची आहे.

कार्यक्रमात यानंतर ऐकूया सुरेश वाडकर यांनी गायलेली संत तुकाराम यांची ही अभंगवाणी, संगीतबद्ध केली आहे प्रभाकर पंडित यांनी.

कार्यक्रमात यानंतर ऐकूया पंडित जितेंद्र अभिषेकी यांचा हा स्वर. संत चोखामेळा यांची ही सुंदर अशी भक्तिरचना.

0: ते अडीच या वेळेत
1: हा छंद जीवाला लावी पिसे हा
2: नादमधुर चित्रपट गीते चित्रगंधामध्ये मनातले सुरीले तरंग भाव तरंग सदाबहार नाट्य संगीत
3: FM रेनबो 105.4 MHz तुमच्यासाठी देतोय दर दिवशी मराठी संगीताचा खजिना दुपारी 2 ते 2:30 या वेळेत
0: FM रेनबो
3: संगीताची सत्तरंगी दुनिया
4: एकशे पाच अंश चार मेगाहर्ट्झचेर ही असा FM रेनबो सेवा. आता 2:30 ऐकूया कोकणीतल्या मुखेल खबरो आणि उपरांत पश्चिमी संगीताची कार्यवळ ज्युक बॉक्स.

नमस्कार, यो आसात काय मुखेल खबरो। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड या देशांच्या स देशांच्या भोंवडेर आसात। या म्हयन्याच्या 6 ते 8 तारखे मेरेन ते इंडोनेशियाक भेट दितले। मेक्सिको शारातल्या एस्टेका स्टेडियमाचेर जाल्ल्या सामन्यात आयज मेक्सिकोचेर 3-8-2 असो जैत मेळोवन इंग्लंडान फिफा विश्वचषक क्वार्टर फायनलीत प्रवेश केला। केंद्रीय विद्युत आणि नवकरणीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नायक हांणी आडपय फोंडा हांगा ऑन ग्रीड सौर ऊर्जा प्रकल्पाचे काल उक्तावण केले। गोयातल्या 36 वारकरी संप्रदायाक गोय सरकारा वतीन अर्थिक निधीची मंजुरी पत्रां तशेंच धनादेश वाटपाची कार्यावळ आयज पणजे कला अकादमी हांगासर जाली। 1 ऑगस्ट सावन 50 वर्सां वयल्या पारंपारीक बायक टॅक्सी पायलटांक दयानंद सामाजीक सुरक्षा येवजणेचो लाव मेळटलो, तशेंच पारंपारीक पायलटांक ई बायक घेवंक 50% अनुदान सरकार दितले अशी घोशणा मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी केल्या। रशियेन आयज सकाळीं युक्रेनांत राजधानी किवचेर बॅलिस्टीक क्षेपणास्त्र हल्लो केल्ल्यान 10 जाणांक मरण आयले जाल्यार 46 जाण जखमी जाल्यात। ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो।

तुम्ही ऐकत आहात 105.4 मेगाहर्ट्झांचे आकाशवाणीची ही एफ एम रेनबो सेवा. या सभेत हांव कृपा तुमका मायमोगाचो येवकार दिता. सभेत फुडवच्या पयली एक नदर आयज वितरावपी कार्यावळींचेर. 5:35 आयकुपाक रावात मराठी चित्रपट संगीत. 5:58 मिनटांनी कोकणी मुखेल खबरो आमच्या स्टुडिओतल्यान तुमका आयकुपाक मेळटल्यो. 6:00 दिल्ली केंद्रावेल्यान सहक्षेपीत हिंदी खबरापत्र. 6:05 ते 7:05 मेरेन रेनबो सांज ही कार्यावळ खासा तुमच्या खातीर. मजगती 6:30 कोकणी राष्ट्रीय खबरापत्र. सात वरजावन दहा मिनटांचेर बॉलिवूड संगीत सफर. 7:20 आयकुपाक रावात कोकणी प्रादेशिक खबरो आमच्या स्टुडिओतल्यान. 7:58 कोकणी मुखेल खबरो. इशानो कातारचा आस्वाद घेऊया रातचे 8:00 ते 8:30 मेरेन. 8:30 ऐकूया सदाबहार शे पोन्ने हिंदी चित्रपट संगीत. दिल्ली केंद्रावेल्यान सहक्षेपीत न्यूज एट 9 रातचे 9:00. 9:15 यस्टरडे वन्स मोर. 10:00 हिंदी खबरापत्र दिल्ली केंद्रावेल्यान सहक्षेपीत जातले. 10:05 ते 11:05 मेरेन पश्चिमी संगीताच्या कार्यावळीत आरजेस चॉईस. अकरा वाजून 5 मिनटांनी इंग्लिश खबरापत्र दिल्ली केंद्रावेल्यान सहक्षेपीत जाता. 11:10 ते 12:00 मेरेन पश्चिमी संगीताच्या कार्यावळीत जॅझ टाईम तुमका ऐकूपाक मेळटले. ऐकुप्यानो ही आशिल्ली रुपरेषा आयज वितरावपी कार्यावळींची. ऐकत रावत एफ एम रेनबो 105.4 मेगाहर्ट्झांचेर सकाळी 6 ते 12:00 मेरेन तरेकवार गीतां, तरेकवार संगीत आणि तरेकवार माहिती दिवपी कार्यावळी खासा तुमच्या खातीर. इश्टानो आकाशवाणी तुमच्या खातीर प्रसारित जाता 3 वाहिनींचेर. आकाशवाणी पणजी केंद्राचे म्हादय चॅनल, एफ एम रेनबोचे प्रसारण, तशेंच विविध भारतीची विज्ञापन वितरावणी सेवा.

श्रोते हो नमस्कार. आमच्या स्टुडिओत 5:35 आणि 30 सेकंद होत आहेत. ऐकूया मराठी चित्रपट संगीत.

श्रोतेहो, नुकतंच आपण दशरथ पुजारी यांनी संगीतबद्ध केलेलं रमेश णावकर यांची रचना आणि स्वर दशरथ पुजारी आणि सुमन कल्याणपूर यांचं युगुलगीत ऐकलं. श्रोतेहो, पावसाळा सुरू झाल्यानंतर एक वेगळाच फील आपल्या मनात असतो, एक रोमॅन्टिक वातावरण आपल्या मनात तयार होतं. मराठी चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमात ऐका आता ऐकूया एक असंच रोमॅन्टिक गाणं. नीलकंठ मास्टर या चित्रपटातील श्रेया घोषाल यांचा स्वर.

श्रोतेहो आपण ऐकत आहात 105.4 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीची ही एफ एम रेनबो वाहिनी. मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात पुढे ऐकूया महेंद्र कपूर आणि सुमन कल्याणपूर यांचा स्वर. अपराध या चित्रपटातील मधुसूदन कालेलकर यांची गीतरचना आणि एन दत्ता यांचं संगीत.

श्रोतेहो, कार्यक्रमात यापुढे ऐकूया जगदीश खेबुडकर यांचं गीत पिंजरा चित्रपटासाठी, उषा मंगेशकर यांचा स्वर, राम कदम यांचं संगीत.

0: दिग्या बरोबर मी पहिली सिगरेट पेन, दिग्या आपला पहिला फ्रेंड, आणि त्याचबरोबर मला कळलेलं दिग्याचं पहिलं प्रेम। चहायला लफडी करताना पुढचा माणसा विचार न करणारा हा माणूस प्रेमाच्या लफड्यात मात्र
1: श्रोतेहो, दुनियादारी या चित्रपटातील सचिन पिळगावकर आणि महेश मांजरेकर यांनी गायलेल्या या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यावळ कार्यक्रम आम्ही इथेच संपवतोय. काही क्षणात ऐकूया कोकणी ठळक बातम्या.

नमस्कार, यो आसात काय मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी थोड्याच काळा पयली इंडोनेशियातल्या जकार्ता शारात पावले. तांणी आपली 3 राष्ट्रांची भारत पॅसिफीक भोंवडी सुरू केली. ह्या वर्सा भगवान जगन्नाथाच्या रथयात्रे खातीर 300 परस चड खाशेल्यो गाडयो चलयतले अशें रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव हांणी सांगला. रशियेन आयज सकाळी युक्रेनात राजधानी कीवचेर बॅलिस्टीक क्षेपणास्त्र हल्लो केल्ल्यान 10 जाणांक मरण आयले जाल्यार 46 जाण जखमी जाल्यात. मॅक्सिको शारांतल्या एस्टेका स्टेडियमाचेर आयज मॅक्सिकोचेर 3-8 असो जैत मेळोवन इंग्लंडान फिफा विश्वचषक क्वार्टर फायनलींत प्रवेश केला. केंद्रीय विद्युत आनी नवकरणीय उर्जा राज्यमंत्री श्रीपाद नायक हांणी आडपय फोंडा हांगा ऑन ग्रीड सौर उर्जा प्रकल्पाचे काल उक्तावण केले. गोयातल्या 36 वारकरी संप्रदायांक गोय सरकारा वतीन अर्थिक निधीची मंजुरी पत्रां तशेंच धनादेश वाटपाची कार्यावळ आयज पणजे कला अकादमीन जाली. 1 ऑगस्ट सावन 50 वर्सां वयल्या पारंपारीक बायक टॅक्सी पायलटांक दयानंद सामाजीक सुरक्षा येवजणेचो लाव मेळटलो. तशेंच पारंपारीक पायलटांक ई बायक घेवन 50% अनुदान सरकार दितले अशी घोषणा मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी केल्या. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

मग ऐकपणं तुम्ही ट्यून इन केला 105.4 मेगाहर्ट्झांचेर आकाशवाणीची ही एफ एम रेनबो सेवा. आमच्या स्टुडिओत 6:05 आणि 35 सेकंद जाल्ले आसात. वेळ आसा रेनबो सांज.

वैष्णो तुम्हें एकदात एफएम रिनबो सेवित 105.4 मेगाहर्ट्झांचेर रिनबो सांज ही कार्यावळ आमच्या स्टुडिओत सवर जाऊन 27 मिनटं आणि 20 सेकंद झाले आसात. बरोबर सवर जाऊन 30 मिनटांचेर आयकुपाक रावात कोकणी राष्ट्रीय खबरापत्र.

चॅनल रेनबो सन्स कार्यावळी तुम्ही ऐकतात. अवधूत गुप्ते हाणी गायिल्ले, अशोक पत्की हाणी संगीतबद्ध केल्ले, दीप कारापुरकर हांचे हे गीत.

0: चंद्र रेनबो संस्कारावळीत घेऊया एक लहानसा विसव आणि ऐकूया कोकणी राष्ट्रीय खबरापत्र. नमस्कार. आकाशवाणी पणजेच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी प्राप्ती गावकर तुमका राष्ट्रीय खबरो दिता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी थोड्याच काळा पयली इंडोनेशियातल्या जकार्ता शारात पावले. तांणी आपली 3 राष्ट्रांची भारत पॅसिफिक भोंवडी सुरू केली. जकार्ता विमानतळार इंडोनेशियन अध्यक्ष प्रबोवो सुबियांतो हांणी तांकां येवकार दिलो. या भेटी वेळार प्रधानमंत्री इंडोनेशियाच्या अध्यक्षाकडेन द्विपक्षीय चर्चा करतले आणि दोनूय देशांच्या भागीदारीत जाल्ले प्रगतीचो नियाळ घेतले. जकार्ता हांगा प्रधानमंत्री भारतीय प्रवासी लोकांच्या व्हड मेळाव्याक संबोधित करतले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ह्या महिन्याच्या 8-10 तारीख मेरेन ऑस्ट्रेलियेक जाल्यार 10-11 जुलय मेरेन न्यूझीलंडाक भेट दितले. सुदारणा, डिजिटायझेशन आणि वेवसायीक वेवस्थापन हांचे वरवीं सहकार चळवळ विस्ताराच्या नव्या पावंड्यार प्रवेश करता असे सहकार मंत्री अमित शहा हांणी आयज सांगले. सहकार मंत्रालयाच्या 5व्या बुनयाद सुवाळ्यात ते उलयताले. दरेका वाठारातल्या बरी कामगिरी करपी 5 सहकारी संस्थांक मान्यताय दिवपा खातीर क्रमवारी आराखडो जाहीर केला. राज्यांनी आपणायल्ल्या मॉडेल उपनियमावरवीं प्राथमिक कृषी पतसंस्थांची कार्यावळ विस्तारित करून तांकां घटमूट करपाचे यत्न चालू आसात असे अमित शहा हांणी म्हणला.
1: सहकारिता मंत्रालय के इनिशिएटिव से कुल 9 राष्ट्रीय स्तर पर काम करने वाली सहकारी समिति बनाकर देश से लेकर ग्राम तक ये 9 क्षेत्रों में सहकारी

इश्टनो रेनबो सन्स कार्यावळीत आयज आमी उलयतात डॉक्टर आर्मिडा फर्नांडीस हांचे विशीं. इश्टनो तांणी स्नेहा म्हळ्यारच सोसायटी फॉर न्युट्रिशन एड्युकेशन अँड हेल्थ एक्शन ही संस्था 1999 वर्सा सुरू केली. ही संस्था मुंबईतल्या झोपडपट्ट्यांनी रावपी गरीब बायलां आनी भुरग्यांच्या भलायके खातीर कुपोशणा आड काम करता.

ईशान्य तुम्ही ट्यून इन केला 105.4 मेगाहर्ट्झांचेर आकाशवाणीची ही एफ एम रेनबो सेवा. आमच्या स्टुडिओत 6:56 आणि 15 सेकंद जाल्ले आसात. या खिणाक आमी आयकतात रेनबो सांझी कार्यावळ.

नमस्कार, हांव राजश्री कामत आनी आसात का मुखेल खबरो. म्हजें एप सुरू करून गोंयचो मोटरसायकल टॅक्सी क्षेत्र डिजिटल युगात पावला. 1 ऑगस्टसावन 50 वर्सां वरच्या पारंपारीक बायक टॅक्सी पायलटांक दयानंद समाजीक सुरक्षा येवजणेचो लाव मेळटलो अशी घोशणा मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांणी केल्या. पंढरपूर विठ्ठल रखुमाई भवन तशेंच अयोध्या गोवा राम निवासा खातीर जमीन संपादन केल्या अशी माहिती मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी दिल्या. केंद्रीय विद्युत आनी नविकरणीय उर्जा राज्यमंत्री श्रीपाद नायक हांणी आडपय फोंड्या हांगा ऑन ग्रीड सौर उर्जा प्रकल्पाचें उक्तावण केलें. गोंयच्या गिरेस्त संगीत दायजाची परब मनोवपा खातीर आनी दिग्गज कलाकारांक मान दिवपा खातीर खोर्ली म्हापसा हांगाच्या श्री सातेरी देवी मंदीर सभाघरांत 24वें स्वर्गीय मास्टर कृष्णा भिकू आजगांवकर संगीत संमेलन आयोजीत केलें. गोंय माध्यमीक आनी उच्च माध्यमीक शिक्षण मंडळान गोंय शिक्षक पात्रताय परिक्षा जुलै 2026 खातीर ऑनलायन अर्ज मागयल्यात. अर्ज सादर करपाची निमणी तारीख आनी वेळ 11 जुलै सांजवेळा 4 मेरेन आसा. कुशळटाय विकास आनी उद्देजकता संचालनालयान 2026-27 शिक्षणीक वर्सा सावन राज्यातल्या सरकारी उद्देगीक प्रशिक्षण संस्थांनी प्रवेश घेवपी बायल उमेदवारांक 100% ट्युशन शुल्क माफ करपा खातीर मुख्यमंत्री सुकन्या कौशल विकास प्रोत्साहन येवजण 2026 ही नवी येवजण सुरू केल्या. राज्यात 6 ते 9 तारीख म्हणसर मध्यम प्रमाणात पावस पडपाची हवामान खात्याची हळडुवी शिटकावणी आसा. ह्यो आशिल्ल्यो कामकेल खबरो.

मग अशने तुम्ही ट्यून इन केला म्युझिकली युअर्स एफ एम रेनबो 105.4 MHz आमच्या स्टुडिओत 7:10 आणि 40 सेकंद जाल्ले आसात. बॉलिवूड संगीत सफर कार्यावळींत तुमकां सगळ्यांक माय मोगाचो येवकार दिता.

0: स्टेशन ऑफ बॉलिवूड संगीत सफर कार्यावळीत घेऊया एक लहानसा विसवणी ऐकूया कोकणी राष्ट्र प्रादेशिक खबराबद्दल. नमस्कार, आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी राजश्री कामत तुमकां प्रादेशिक खबरो दिता. म्हाजें ऍप सुरू करून गोंयचो मोटरसायकल टॅक्सी क्षेत्र डिजिटल युगांत पावला. 1 ऑगस्टासावन 50 वर्सां वयरच्या पारंपारीक बायक टॅक्सी पायलटांक दयानंद सामाजीक सुरक्षा येवजणेचो लाव मेळटलो अशी घोशणा मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी केल्या. पंढरपूर विठ्ठल रखुमाई भवन तशेंच अयोध्या गोवा राम निवासा खातीर जमीन संपादन केल्या अशी माहिती मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी दिल्या. केंद्रीय विद्युत आनी नवीन आनी नविकरणीय उर्जा राज्यमंत्री श्रीपाद नायक हांणी आळपय फोंड्या हांगा ऑन ग्रीड सौर उर्जा प्रकल्पाचें उक्तावण केलें. राज्यात 6 ते 9 तारीख म्हणसर मध्यम प्रमाणात पावस पडपाची हवामान खात्याची हळडुवी शिटकावणी. आता पुराय खबरो. गोंयचो मोटरसायकल टॅक्सी सेवा आता डिजिटल उडी मारता. नव्यान सुरू केल्ल्या म्हाजो ऍप हेतू हाचो तंत्रगिन्यान आनी सरकारी आदारान मोटरसायकल टॅक्सी बूक करपाची प्रक्रिया सोपी करपाचो हेतू आसा. तेचबरोबर राज्यातल्या पायलट म्हणल्यार मोटरसायकल टॅक्सी रायडर समाजा खातीर नवीन संदी निर्माण करप हो आसा. गोवा मोटरसायकल टॅक्सी रायडर्स असोसिएशनान ग्रेसफूल गोवा सुपर ऍप लिमिटेड आनी येरादारी संचालनालयाच्या सहकार्यान तयार केल्लो म्हजें ऍप सुरू करून गोंयचो मोटरसायकल टॅक्सी क्षेत्र डिजिटल युगांत पावला. ह्या ऍपावरवी गोंयातल्या प्रवाशांनी स्मार्टफोनाचो वापर करून मोटरसायकल टॅक्सी सोयीस्कर रितीन बुकींग करपाक मेळटली. 1 ऑगस्टासावन 50 वर्सां वयरच्या पारंपारीक बायक टॅक्सी पायलटांक दयानंद सामाजीक सुरक्षा येवजणेचो लाव मेळटलो तशेंच शाश्वत येरादारीक उर्बा दिवपा खातीर पारंपारीक पायलटांक ई बायक घेवन 50% अनुदान सरकार दितलो अशी घोशणा मुखेलमंत्री दत्त प्रमोद सावंत हांणी केल्या.
1: 1 ऑगस्टातल्यान 50 वर्सां वयर जाल्या ताका दयानंद सामाजीक सुरक्षा योजना ही पेन्शन आयच्यान लागू जातली. तेणी आपलो फॉर्म भरपाक काय हरकत ना. तेंच्यानी आपलो फॉर्म भरचो, दर म्हयन्याक ताका जी 2000 रुपया पेन्शन मेळपाक जाय दयानंद सामाजीक सुरक्षा योजना 50 रुपया 50 वर्सां वयल्यान ताका ती मेळटली. बायक ज्यो ओल्ड जाल्या आनी जेका एक पयली ट्रेडिशनली पायलट कोण पयलींच्यान रजिस्टर्ड आसा एक ताका वे आउट करपाक तुमच्याच कडेन डिस्कस करून कशा पद्दतीन सबसिडी दिवप. आमची 50% सबसिडी दिवपाची तयारी आहा. कितले 50% म्हणजे त्या बायक जर 1 लाख रुपया पडटा आसात 50,000 रुपया सरकार दिता तुमकां ती बायक घेवपाक.
0: म्हाजे ऍप ड्रायव्हर उपक्रमाचे उक्तावण मुखेलमंत्री दत्त प्रमोद सावंत हांच्या हस्तुकीत आयज जालें. हे वेळार येरादारी मंत्री माविन गुदिनो हजर आशिल्ले. पारंपारीक बायक आनी टॅक्सी पायलटां खातीर नवी येवजण ही सरकारान चालीक लायल्या असोसिएशनाचे अध्यक्ष सुरेश ठाकूर.

0: आनी सांगले की एपावरवी पायलट समाज खासा करून गांवगिऱ्या वाठारांतल्या लोकांक बळगें मेळटले. प्रशिक्षण दितले तरी इत्सूक पायलटांची नोंदणी पुरायपणान स्वयंसेवी उरतली अशें तांणी मुखार सांगलां. पंढरपूर विठ्ठल रखुमाई भवन हे देवळाच्या 1.5 ते 2 किलोमीटर अंतराचेर उबारतले. हे खातीर 2,000 चौखण मीटर जागा सोदल्या. तशेंच सुवात संपादन करपाची प्रक्रिया ह्या वारीच्या काळात जावपाची शक्यताय आसा. तशेंच अयोध्या गोवा राम निवासा खातीर 4,000 चौखण मीटर जागो संपादित केला अशी माहिती मुखेलमंत्री दत्त प्रमोद सावंत हांणी दिल्या.
1: गोवा पंढरपूर भवन किंवा गोवा विठ्ठल रखुमाई भवन जे तुम्ही नाव दिता ते नाव हे दिवचे. 2,000 जागा आम्ही ऑलरेडी आयडेंटिफाईड केला. घेवपाचो प्रोसेस ह्या वारीच्या पहिली पुराय जावपाक शकता आणि तो पुराय झाला असत जाल्यार थंय तो मार्क करून अवघे देवळा कडल्यान 1.5 ते 2 किलोमीटरच्या डिस्टन्साचेर आम्ही जागो आयडेंटिफाय केला. बट फुडल्या वर्सा तुम्ही जेन्ना वारीक वतले त्या वारीक वयच्या पहिली त्या विठ्ठल रखुमाईच्या ह्या कार्यक्रमा खातीर ते येऊन उद्घाटन करतलो. आम्ही ह्याच धर्तीचेर अयोध्येक हे सुद्धा आम्ही 4,000 प्लॉट हो अयोध्येतूय घेतला. आम्ही गोवा राम निवास अयोध्येतूय बांधपाचे केला जेणेकरून आमचे लोक अयोध्येक सुद्धा त्या रावपाच्या अल्पशे पैसे देऊन रावपाची सोय जावपाक जाईल.
0: गोंयांतल्या 36 वारकरी संप्रदायाक गोंय सरकारा वतीन आर्थिक निधीची मंजुरी पत्रां तशेंच धनादेश वाटपाची कार्यावळ आयज पणजे कला अकादमीच्या मास्टर दिनानाथ मंगेशकर सभाघरांत जाली. कार्यावळीचे सुरवेक दिंडी तशेंच विठ्ठल रखुमाईच्या मुर्तीची आरती आनी तुळशीच्या रोपाक उदक घालून जाले. हे वेळार मुखेलमंत्री प्रमोद सावंत, मंत्री रमेश तवडकार, सुदीन ढवळीकार, कला अकादमीचे अध्यक्ष चंद्रकांत कवळेकार, आमदार देविया राणे, प्रवीण आर्लेकार, कला आनी संस्कृती संचालक विवेक नायक तशेंच हेर मानेस्त हजर आशिल्ले. वारी प्लास्टीक मुक्त आसची म्हण वारकऱ्यांक कपड्यांच्यो पिशव्यो सरकारान दिल्या. हे शिवाय टोपी मेडिकल किटाचे वाटप हांच्या कार्यावळीत जाले. विकासा वांगडा दायज सांबाळून दवरपाचो राज्य सरकाराचो प्रयत्न म्हळ्यार वारकऱ्यांक उर्बा दिवपी ही कार्यावळ अशें राज्यसभेचे खासदार सदानंद शेट तानावडे आनी ह्या वेळार म्हळे. केंद्रीय विद्युत आनी नवीकरणीय उर्जा राज्यमंत्री श्रीपाद नायक हांणी आडपय फोंडे हांगा ऑन ग्रीड सौर उर्जा प्रकल्पाचे उक्तावण केले. ह्या कार्यावळीक एडवोकेट मनोहर आडपयकर, विश्वनाथ नायक, पंचवांगडी शिप्रा आडपयकार आनी गौरीश नायक हजर आशिल्ले. ह्या निमतान दत्तात्रय सभाघर आडपय हांगच्यान श्री लक्ष्मीनारायण देवस्थान, श्री पांडुरंग महाराज मठ, श्री दत्तात्रय मंडप, श्री साईबाबा देवस्थान आनी श्री रवळनाथ देवस्थान ह्या देवस्थानांच्या ऑन ग्रीड सौर प्रकल्पाचे उक्तावण जाले. ह्या वेळार उलयतना केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नायक हांणी सांगले की सौर उर्जेचो वापर करून वीज तयार करप हो सोपो आनी उत्पादनाचो एक बरो स्रोत. दरेकल्यान आपल्या घरांत सौर उर्जेचे प्रकल्प लावप ही काळाची गरज जाल्या. राज्य सरकारा वांगडाच केंद्र सरकार सौर प्रकल्पा खातीर सवलती दिता आनी खाशेल्या अनुदानांचो फायदो घेवन दरेका घरांत कमी दरान सौर उर्जा प्रकल्प स्थापन करपाचे आवाहन तांणी ह्या वेळार केले. ह्यो खबरो तुमी आकाशवाणीच्या पणजी केंद्रावेल्यान आयकतात.
2: तुमच्या भोवतणच्या आनी संवसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. आयकात सकाळी 7:25 आनी सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशीक बुलेटीन, तशेंच सकाळी 8:40 आनी सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटीन. एक्सचेर आमकां फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
0: आकाशवाणी पणजी आता मुखावेल्यो खबरो. गोंयच्या गिरेस्त संगीत दायजाची परब मनोवपा खातीर आनी दिग्गज कलाकारांक मान दिवपा खातीर खोर्ली म्हापशा हांगाच्या श्री सातेरी देवी मंदीर सभाघरांत 24वें स्वर्गीय मास्टर कृष्ण भिकू आजगांवकर संगीत संमेलन आयोजीत केलें. ह्या संमेलनाचें उक्तावण म्हालगडे कलाकार तुळशीदास नावेलकार हांणी केलें. पारंपारीक संगीत तिगोवन दवरपाक स्वर्गेस्त मास्टर कृष्ण भिकू आजगांवकरांच्या योगदानाची तांणी तोखणाय केली आनी तरणाट्या संगीतकारांक हो दायज फुडें व्हरपाक प्रोत्साहन दिलें. ह्या निमतान भजन मळावेल्या 3 म्हालगड्या कलाकारांक आजीवन समर्पण आनी भक्तीक संगीता खातीर मोलादीक योगदान दिवपा खातीर भोवमान केलो. नारायण रथवाड हांणी आपल्या उलोवपांत गोंयची संस्कृतीक आनी संगीत परंपरा तिगोवन दवरपाचें म्हत्व उक्तालें. मानाचे सोयरे आनी नामनेचे कलाकार चंद्रकांत वेर्णेकार हांणी ही वर्सुकी परंपरा चालू दवरपा खातीर आयोजकांची तोखणाय केली. गोंय माध्यमीक आनी उच्च माध्यमीक शिक्षण मंडळान गोंय शिक्षक पात्रताय परिक्षा जुलय 2026 खातीर ऑनलायन अर्ज मागयल्यात. अर्ज सादर करपाची निमणी तारीख आनी वेळ 11 जुलय सांजवेळा 4 मेरेन आसा. उमेदवारांनी बायोमेट्रीक कॅप्चर आनी प्रशिक्षणाक 17 आनी 18 जुलय दनपारा 2 ते 6 मेरेन हजर रावचे पडटले. ही मॉक चाचणी 21 आनी 22 जुलय 2026 दिसा म्हापशा फोंडे आनी मडगांव हांगाच्या नियुक्त परिक्षा केंद्रांनी जातली. परिक्षेचे तारखे आदी प्रवेश कार्ड अधिसुचोवण्यो जारी करतले. उमेदवारांनी सविस्तर म्हायती, म्हत्वाच्यो सुचोवण्यो आनी नवीन अद्ययावत म्हायती खातीर www.gbs hse.in या अधिकृत संकेत

मग अशानं तुम्ही ट्यून इन केला म्युझिकली युअर्स एफ एम रेनबो 105.4 मेगाहर्ट्झांचेर बॉलिवूड संगीत सफर कार्यावळीत परतून एकदा तुमकां मायमोगाचो येवकार दिता हांव कृपा. अशानो आयच्या ह्या कार्यावळीत आमी आयकतात आसाम राज्यांत जल्माक आयिल्लो अंगराग मेहता म्हळ्यारच पपॉन हांणी गायिल्लीं हीं गीतां.

0: के न फोन पे बुलाओगे, न शाम की करारी चाय लबों से यूं चुराओगे।
1: ईशान निघतेच आम्ही दम मारो दम या चित्रपटा खातीर पपन हांचो आवाज ऐकलो. कंपोजिशन आशिल्ले प्रीतम हांचे आनी गीतकार जयदीप सहानी. कार्यावळीत फुडल्या सुवातेर ऐकुया सजना.

मगाशी तुम्ही ट्यून इन केला 105.4 मेगाहर्ट्झांचेर आकाशवाणीची ही एफ एम रेनबो सेवा. आमच्या स्टुडिओत 7 वर जाऊन 51 मिनटां आणि 20 सेकंद झाले असतात. या खिणांक आम्ही ऐकतात बॉलिवूड संगीत सफर ही कार्यावळ.

इशानो बॉलिवूड संगीत सफर कार्यावळींत निमणे सुवातेर आयकुया शिकाराचे फिल्मातलें हें गीत. पपॉन आनी श्रेया घोशालांचो जोड स्वर, संदेश शांडिल्य हांचें कंपोजिशन. गीतकार इरशाद कामिल.

तुम्ही ट्यून इन केला म्युझिकली युअर्स एफ एम रेनबो 105.4 मेगाहर्ट्झांचेर. आमच्या स्टुडिओत 8:26 जाल्ली आसात. कातारच्या प्रोग्रामात निमणे सुवातेर ऐकूया लुझियाना रोना हांचे हॉमोग असो कसो.

इश्टानो लुझियानोरोना हांच्या कातारान वो प्रोग्राम आमी हांगाच सोपयता. कांय खिणांतच आयकुपाक रावात सदाबहारशें हिंदी चित्रपट संगीत.

मोगॅशिनो एफ एम रेनबो सेवेत 105.4 MHz संचेर तुम्ही ऐकत आहात सदाबहार असे हिंदी चित्रपट संगीत कार्यवळीत. फुडले सुवात ऐकूया हनीमून चित्रपटा खातीर लता मंगेशकर आणि मुकेश हांचा जोड स्वर, कंपोजिशन सलील चौधरी, गीतकार शैलेंद्र.

इशानुसचा दावा हरकाऱ्यावेळी फुडल्या सुवातीर ऐकूया बेवकूफ चित्रपटा खातीर आशा भोसले हांचो स्वर, संगीतकार एस टी बर्मन, गीतकार मजरू सुलतानपुरी.

वैष्णो एफ एम रेनबो सेवेत 105.4 MHz आम्ही ऐकत आहात सदाबहार अशा हिंदी चित्रपट संगीत कार्यावळीत फुडले सुरुवातीला ऐकूया मिया बीवी राजी चित्रपटाखातीर महेंद्र कपूर आणि आशा भोसले हांचो जोडस्वर कंपोजिशन एस टी बर्मन हांचे गीतकार शैलेंद्र

मग ऐशनं महेंद्र कपूर आणि आशा भोसले आणि गाईल्या मिया बीवी राजी या चित्रपटातल्या ह्या गीताबरोबरच सदाबहार कार्यावळ आम्ही हांगाच सोपयता. हांव कृपा तुमचो निरोप घेता. कांय खिणांतच म्हणजे बरोबर 9 वरांचेर आयकुपाक रावात दिल्ली केंद्रावेल्यान सहक्षेपीत न्यूज एट 9 आणि ताच्या नंतर 9 वरां 15 मिनटांनी येस्टडे वन्स मोर ओल्ड हिट्स तुमकां आयकुपाक मेळटलें.